काही गोला मजा पानी खेलना आखि थारी दे गला काही केते दूर आउ तार ठिकाना कथा कह मोर टिके